बिल्कुल बाबा, ब्रांड आडी स्किन प्योरी क्रीम तो लाजमी लगाए जो उन खां अलावा तव्हांजे एरिया में नथो मिले त नंबर जेको आहे न लाजमी डायल कंदा कयो. नंबर आहे 03-15-799-0595. नंबर ते राबितो तव्हां कयो जीअं तव्हांजे एरिया में अवेलेबल.

0: ज़रिया लाइव कॉल भी शामिल थी सको था। लाइव कॉल जो नंबर भी असा के नोट कराइंदा हलंदासीं 0301-2196-851। कहीं भी बीमारी बाबत अवां डॉक्टर साहब का मालूमात वठी सको था, अवां डॉक्टर साहब का पुछी सको था। का भी बीमारी लाइलाज ना है, कदें भी मायूस ना है थियणो, मायूसी कुफुर है। प्रोग्राम है सेहत जी गाल जी मेहरापुर FM 94। कहीं भी बीमारी बाबत अवां के मालूमात वठनी है तो 0301-2196-851 ते तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। कॉलनि जो सिलसिलो जारी आहे, पर असीं पहिरियां डॉक्टर साहब सां मुखातिबु थींदासीं, इन खां बाद में दोस्तनि जूं कॉल्स बि प्रोग्राम में शामिल कंदा हलंदासीं। डॉक्टर साहब हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथी क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। सभु खां पहिरियां असीं डॉक्टर साहिब खे ख़ुशि आमदीद चऊं था, जो डॉक्टर साहिब जूं मुहबतूं आहिनि। डॉक्टर साहिब पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में अचनि था। डॉक्टर साहिब अस्सलामु अलैकुम। डॉक्टर साहिब ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे
1: जी, साईं अलाह ताला जा सां।
0: अॼु कहिड़े मौज़ू बाबति असांजे मौज़ूज़ ॿुधंदड़नि खे अवां ॼाण ॾींदा, पर इन सां गॾो गॾु जेकी तव्हां ॾींहुं वेहो था पंहिंजे क्लिनिक ते, अवांजो टाइम छा आहे, अवांजो डेज़ कहिड़ा आहिनि, जेके मरीज़नि जो इलाज कयो था मेहरापुर शहर में?
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہرہ تا سب تعریفوں ان رب پاک جو جکو اسا کھے جارے تھو خارائے تھو روزی دے تھو خوشی دے تھو سبنی زمینی آسمانی آفتن خا محفوظ رکھے تھو اسن پروگرام سے اچھی گال جکو بر وقت ٹائم تے نشر تھیندو ہے اسن کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک واں کی خبر ہے ہفتے جا 6 دن مہراپور شہر میں موجود ہونی ہے جے میں جمعے جو دن چھنچر جو دن آچر جو دن 3 ڈیں असां चेकअप फीस फ्री जेको आहे सो रखी आहे,
0: ऐं
1: मेडिसिन्स मरीज़ खे स्टोर तां वठणियूं पवंदियूं आहिनि, ऐं बक़ाया जेके ॾींहं हूंदा आहिनि सूमर, अरबा, ख़मीस, बाक़ी अंगारे जो ॾींहुं क्लिनिक असांजी बंदि हूंदी आहे। ऐं इहो नोट ज़रूरु कराईंदा हलूं दोबारा त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। उन खां बाद में जेकी टाइमिंग आहे सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं, ऐं जेकी एड्रेस आहे उहा आहे कोटड़ी रोड साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप, इहो ज़रूरु ज़हन में रखंदा, साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटड़ी रोड मेहरापुर शहर में। उनखां अलावा मौज़ूआतनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त असां कोशिशि इहा कंदा आहियूं त जीअं त असांजो प्रोग्राम जो मक़सदु इहो हूंदो आहे त अवेयरनेस जेको आहे सो अवाम ताईं कहिड़ी बि बीमारी हुजे, चाहे जेको आहे सो का कुदरती सौगात हुजे या नुस्ख़ा हुजनि, त उहो असां जेको आहे सो पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं जेको आहे सो पहुचायूं त जीअं उहो उन मां वधि में वधि लाभ हासिलु करे सघनि। अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह जी जेकी मौसम आहे ॾिसो तमामु हिकिड़ी गर्म जेको आहे सो मौसम आहे, ऐं गर्मी तमामु घणी वधी वई आहे, ऐं इन में जीअं गर्मी वधंदी आहे त कुदरत जे तरफ़ां अल्ला ताला जेको आहे सो बेशुमार अहिड़ियूं थधियूं सब्ज़ियूं ऐं अहिड़ा थधा फ्रूट जेको आहे सो कुदरत जे तरफ़ां नाज़िल कंदो आहे, जेके असां जे लाइ ई हूंदा आहिनि ऐं कुदरती शयूं आहिनि, ऐं तव्हांखे इहो ॿुधी बि ख़ुशी थींदी त इन्हनि ई जेको आहे सो सौगातुनि मां, इन्हनि ई कुदरती शयुनि मां ई दवाऊं बि तयारु थींदियूं आहिनि, इन्हनि ई जड़ी बूटियुनि मां ई असांजी होम्योपैथिक जूं दवाऊं तयारु थींदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं बीमार थींदा आहियूं त लाड़ो जेको आहे सो डॉक्टर्स ॾे कंदा आहियूं, लेकिन सुठी ॻाल्हि आहे, लेकिन बहितर ॻाल्हि जेकी आहे मुंहिंजी नज़र में आहे ऐं जेको असां ऑब्ज़र्व कयो आहे ऐं जेके पेशंट्स में महिल ताईं ॿुधाईंदा आहियूं त कमु उहे वरी बि असांखे कुदरती पंहिंजी शयूं ईंदियूं आहिनि। मिसलन हाणे जेकॾहिं को बि मसइलो हूंदो आहे त असां कुदरती हवा छो अॻे तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु त तमामु घणियूं फैसिलिटीज़ आहिनि त मेडिसिन्स मिसाल हिकिड़ो प्रिपेयर थियनि थियूं अचनि थियूं, या जेको सो माण्हू हॉस्पिटलाइज़ थिए थो एमरजेंसी में इंजेक्टेबल थिए थी, या इवन जेको आहे सो अहिड़ो मसइलो आहे त सर्जरी बि थिए थी, लेकिन अव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त असां वटि होम्योपैथिक में अहिड़ियूं दवाऊं जेके आहिनि जेके बग़ैर इंजेक्शन जे असरात कंदियूं आहिनि, बग़ैर सर्जरी जे जेकी जेकॾहिं पथरी आहे त उहा निकिरी ईंदी आहे, बग़ैर कंहिं जेको आहे सो इंजेक्शन जे कोर्स जे जेको आहे सो कोर्स थींदा आहिनि कहिड़ी बि वॾनि बीमारियुनि जा। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां ॻाल्हि पई कई त गर्मी वधी वई आहे ऐं हिन गर्मी में जेको आहे सो लू लॻंदी आहे, ऐं इन ई लू लॻण दौरान जेको आहे सो जेके कुदरती जेके सौगात या फ्रूट्स जे हवाले सां ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु अॼोको प्रोग्राम कोशिशि असां इहा ई कईसीं त अॼोके हिन जेको मौसम जे हवाले सां फ्रूट ते जेकॾहिं ॻाल्हायो वञे त छो जो उहो माण्हू दवाउनि ते केतिरो सारो ख़र्चु करे थो, पर जेकॾहिं कुदरत जे तरफ़ा हिकिड़ा शयूं मौजूदु आहिनि त उन्हनि मां छो न माण्हू फ़ाइदो वठे। ऐं खोड़ सारा हिन वक़्तु ॾिसो तव्हां जेकॾहिं मिसाल ॾिठो वञे त आलू बुखारा मौजूदु आहिनि, जामन जेको आहे सो अची विया आहिनि, या जेको आहे सो मिसाल हिकिड़ो चकू जेको आहे सो आहे, पपीतो जेको आहे सो ई मां अक्सर ॿुधाईंदो आहियां, वंगो मौजूदु आहे, फारवा मौजूदु आहिनि। लेकिन फारवनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां, जेके फालसा बि चवंदा आहिनि, त फारवा हिकिड़ी शार्ट यानी वक़्त जे लाइ हूंदा आहिनि हिन मौसम में, मिसलनि मई ऐं जून या जुलाई जो कुझु हिसो जेको आहे सो ई हलंदा आहिनि, ऐं पोइ जेको आहे सो वरी ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं पर लेकिन हुननि जा फ़ाइदा ॾिसो तमामु जेको आहे सो घणा हूंदा आहिनि। फालसा जेके आहिनि फारवा, उहे हिकु त जेको आहे सो जेकॾहिं बेसिकली फ़ाइदा हिननि जा शुरूआती हिकिड़ो ॿुधायूं त हिकु त जेको आहे सो हुन में विटामिन ए आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो फॉस्फोरस हुन में पियल आहे, हिकु त एंटी ऑक्सीडेंट आहे। एंटी ऑक्सीडेंट असां हुनखे चवंदा आहियूं जेके फासिद मादा इंसान जा जेके अंदरां ज़हरीला मादा हूंदा आहिनि उनखे हू जेको आहे सो उहे अख़राज करण में मदद कंदो आहे। ऐं फासिद मादनि में खोड़ सारियूं शयूं अची वियूं मिसलनि, ऐं उनखां पोइ जेको आहे सो जीअं विटामिन ए जी ॻाल्हि कई, फॉस्फोरस कई, ऐं जेको आहे सो विटामिन बी ट्वेल्व जी ॻाल्हि कई, त इन्हनि में इन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त इन में भरपूर नमूने सां यानी तव्हांखे जेकॾहिं कंहिंखे बि रत जी कमी आहे त उहा जेको आहे सो दूरि थींदी आहे, कंहिंखे ऐसा बि कमज़ोरी आहे त उहा हुन सां जेको आहे सो फारवा जे करे माण्हू खाए थो त उन सां ख़तमु थी, कंहिंखे बि हिकु त जेको आहे सो जिगर जो मसालो अहम हूंदो आहे, कंहिंजो फैटी लिवर आहे, या जेको कंहिंखे हेपाटाइटिस बी ए खां वठी हेपाटाइटिस ए आहे, हेपाटाइटिस बी आहे, हेपाटाइटिस सी आहे, उन्हनि खे जिगर खे रीबिल्ड कंदो आहे, जिगर जी इस्लाह कंदो आहे। तव्हां ॾिसो असांखे जेकॾहिं अहिड़ी तकलीफ़ थिए थी त असां गर्मियुनि में वञी ड्रिपूं जेको आहे सो हणाईंदा आहियूं, ऐं जेको आहे सो जिगर जी बीमारियुनि में माण्हू मुबतला थी वञनि था त पोइ जेको आहे सो खोड़ सारे जे फैटी लिवर थी वञे थो त खोड़ सारे यानी मुश्किलातुनि में अची वेंदो आहे। लेकिन असां वटि अहिड़ियूं बेशुमार दवाऊं मौजूदु हूंदियूं आहिनि होम्योपैथिक जूं ठहियल, जिन सां जेको आहे सो असां जेके इहे जेके बीमारियूं आहिनि, फैटी लिवर आहे, हेपाटाइटिस बी आहे, हेपाटाइटिस सी आहे, उन ते जेको आहे सो माशाल्लाह सुठे नमूने सां हू क़ाबिज़ थी वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अलाह ताला जेको आहे फारवनि में बि इहा सलाहियत मौजूदु रखी आहे, छा असां स्टडी कई आहे ऐं ऑब्ज़र्व कयो आहे, ॾिठो आहे, उहे ताईं तॾहिं जेको आहे सो हीउ प्रोग्राम पहुचायूं पिया, ऐं इन जी हिस्ट्री आहे उहा पढ़ी करे, उहा ॾिसी करे, उहा पंहिंजे एक्सपीरियंस में आणे करे, छो जो माशाल्लाह जेको आहे सो हिन प्रोग्राम कंदे असांखे FM रेडियो ते चाहे मुख़्तलिफ़ स्टेशन्स हूंदियूं आहिनि, मोरो, खैरपुर, नवाबशाह, सकरंड, मेहरापुर, काफ़ी हंधनि ते असां जेको आहे सो इहो ॻाल्हायो आहे ऐं कमु कयो आहे, त जेको आहे सो इन दौरान इन्हनि जी जेको आहे सो इन छहनि सालनि जे दौरान जेको आहे सो काफ़ी दफ़ा असां इन टॉपिक्स ते जेको आहे सो ॻाल्हाए बि चुका आहियूं। अॼु बि इहो ज़रूरी महसूसु कयोसीं त हींअर मौसमु आहे ऐं अवां ताईं छो न जेको आहे सो हीअ ॻाल्हि पहुचाई वञे त हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ी सस्ती शइ ऐं सुठी शइ जेकॾहिं असांजो ग़रीब अवाम ऐं या जो चाहे कहिड़ो बि जेको आहे सो चाहे अमीर हुजे या ग़रीब हुजे, पर जेकॾहिं हिन शइ मां हुनखे फ़ाइदो पवे त मां चवां थो त जेको आहे सो तमामु सस्तो आहे। बेशक उहो माण्हू जेको आहे सो उहे शयूं इस्तेमालु करे दवाउनि खे तरक करे छॾे ऐं तमामु बहितरु, मैदे जे लाइ तमामु बहितरु आहे, जंहिंखे मादे जी तकलीफ़ आहे, मादे जी गर्माइश आहे, जिगर जी गर्माइश आहे, रत जी कमी आहे, उन जे लाइ ई तमामु हिकिड़ो बहितरु मुफ़ीद आहे, मुफ़ीद आहिनि। ऐं उनखां पोइ UTI में यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन, जंहिंखे बि गुर्दनि जी तकलीफ़ रहंदी आहे या प्रोस्टेट ग्लैंड जंहिंजो वधी वेंदो आहे, उन में पेशाब रुकजी ईंदो आहे, बर्निंग थींदी आहे, तेज़ाबी थींदी आहे, जलन थींदी आहे, उन में काफ़ी सारो फ़ाइदो थींदो आहे। अवां खे ख़बर आहे त असां वटि हिकिड़ी हर्बल जी मेडिसिन्स आहे क्रेन मैक्स जे नाले सां ईंदी आहे, किन में जड़ी बूटी आहे क्रेन बेरी पियल आहे, जेके असांजा वॾा वॾा प्रोफेसर हज़रात डॉक्टर साहिबान जेको आहे सो उनखे लाइक कंदा आहिनि ऐं उहा जेको आहे सो लिखंदा आहिनि, त उन जो कमु ऐं फारवनि जो कमु तमामु उहो साॻियो सेम आहे। हालांकि हू हिकिड़ी सौशे मिलंदी आहे जेकी 500 रुपया हिकिड़ी पुड़ी आहे या सीरप मिलंदो आहे जेको 200-300 रुपए जो शरबत आहे, पर उन जे जेकॾहिं तव्हां फारवनि जो शरबत पीअंदो त ईअं सम्झो जस्ट लाइक तव्हां क्रेन मैक्स इस्तेमालु।
0: माशाल्लाह तमामु घणी अॼु तमामु बहितरीन ऐं डॉक्टर साहिबु असांजी
1: बिल्कुलु कोशिशि इहा ई आहे त अञा जेको आहे सो वधीक हिन टॉपिक ते
0: ॻाल्हाईंदासीं।
1: बिल्कुलु
0: छा पुछंदो डॉक्टर साहब खां बाबा? खाइण पीअण में कीअं आहियो? इस्तेमाल कंदो आहे मिसाल काई खंड या काफ़ी नंढे ॿारनि वांगुरु कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे पोइ थोरो चस्को बि थी पवंदो आहे, इनजे करे बि थींदो आहे। बरहाल डॉक्टर साहिबु अव्हांखे ॿुधाए थो वधीक, ठीकु आहे? एफ एम ॿुधो।
1: हा बिल्कुलु, जेको आहे सो वात पचण जा बि खोड़ सारा जेको आहे सो मसाला हूंदा आहिनि ज़ाहिर या जेको आहे सो को जीअं मिठाण जी ज़्यादा इस्तेमालु करण जी ॻाल्हि कई, को खटु इस्तेमालु ज़्यादा करे थो, को जेको आहे सो तरियल शयूं ज़्यादा इस्तेमालु करे थो, त उनजे करे जेको आहे सो इहे मसाइल थींदा आहिनि, या केरु वात जी सही सफ़ाई न कंदो आहे उनजे करे बि जेको आहे सो वात पची पवंदो आहे। इनजे करे सुबुह शाम हिकु त मसवाक तमामु ज़रूरी आहे, उहा करणु घुरिजे, ऐं उनखां पोइ जेको आहे सो पाणी गरम करे उनमें हेड या जाण या लूणु विझी उनजा गराड़ा करणु तमामु मुफ़ीद आहिनि, ऐं बहितर उनजो इलाजु असां वटि दवा मौजूदु हूंदी आहे, वरना अधे खे मशहूरु न फ़िलहालु मसवाक करे ऐं ॿियो स्पंगुर जी धुई इस्तेमालु करे या वरी रूबरू ॾेखारे
0: सघे।
1: फ्री डेज़ जुमो छंछरु आचर मौजूदु
0: आहे, उन्हनि में ॾेखारे वठे त वधीक बहितर थींदो। हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे?
0: दुआ अलहमदुलिल्लाह, केरु साहिबु पियो ॻाल्हायो मुंहिंजा साईं? छा पुछंदा दस्ती साहब डॉक्टर साहब खां? जी मुंहिंजा भाउ जी अदा डॉक्टर साहब वटि किथे रहियो? ॾाते जो ॻोठ ऐं महिरापुर को परे आहे 10 किलोमीटर, बाग बचरा परियां 2 किलोमीटर ॾाते जो ॻोठ। सुभाणे ई हलियो आहे, ॿिनि ॾींहंनि में इनशाला इहो रेशो बीहजी वेंदो। डॉक्टर साहिबु वटि हिकु टेक इलाजु मौजूदु आहे मुंहिंजा सजण साईं। ठीकु आहे न दस्ती साहिबु, घबराई न, डॉक्टर साहिबु कॾहिं इलाजु मौजूदु आहे। डॉक्टर साहिबु ते को आप बि ॿुधई थी, पर तेको नंढड़ी ॾे ॾेढ साल जी उहा तकलीफ़ आहिनि, उहो कान ई पिया हलंदी न इतला परे। हा हल ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे, बस्तूर ॾिखला वञेसि। ठीकु आहे न मुंहिंजा साईं? डॉक्टर साहब को सुभाई ही तो नंढी गिन है, इंशाल्लाह रिजल्ट मिल सही देखो डू डी हां जा पोल बुदे से भी हफ्ते प्रोग्राम कॉल करूं तो साईं माशाल्लाह नंढी को फर्क आ गए।
2: ठीक है भाई,
0: ठीक है भरा माशाल्लाह।
1: जैसे बिल्कुल एक जी
0: नंढड़ी जो
1: तो नंढड़ो बार है उन जे लिए हुई भी अस पेशेंट के ही चंदा नंढड़ो बार रूबरू दिखारे वने उन का अलावा असां ताईं जेसि ताईं पहुचनि त हिकु त जेको आहे सो उनजी फीड ते हूंदी आहे, ज़ाहिर या नंढो ॿार आहे फीड ते हूंदो त उनजी मदर खे जेको आहे सो अमड़ खे परहेज़ करणु घुरिजे, चांवर ऐं गोश्त खटी शयूं वग़ैरह अहिड़ियूं शयूं इस्तेमालु हरगिज़ न करणु खपनि, जंहिंसां जेको आहे सो इहा तकलीफ़ जेको आहे सो ॾींहों ॾींहुं अञा उन में वाधारो अची वेंदो। इन जे करे जेको आहे सो ऐं जिन महिल उनखे वेंझारनि त ख़्याल सां उनखे कननि जी सफ़ाई करे या कन में कप विझी जे कन में एक्स्ट्रा पाणी वग़ैरह जेको आहे सो न पवे ऐं बरूबरु ॾेखारनि त उनजी दवा थी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ 0301-96-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जंहिंजो 30 साल तजुर्बो आहे, मोस्ट सीनियर डॉक्टर आहे, इस्लामाबाद खां डॉक्टर साहिब जी शुरूआति थियल आहे, इस्लामाबाद, कराची, हैदराबाद, मोरो, मेहरापुर, नवाबशाह, पूरे पंजाब खां वठी करे पूरे बलोचिस्तान जा बि डॉक्टर साहिब वटि मरीज़ ईंदा आहिनि, गुज़दार खां वठी करे झलमंगसी बलोचिस्तान कोयटा खां डॉक्टर साहिब वटि मरीज़ चंदा। मेहरापुर शहर में डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे, जर्मन होम्योपैथिक क्लिनिक, जर्मनी जेको मुल्क आहे उनजी फ्रेंचाइज आहे, डॉक्टर साहब जी उनसां वाबस्ता आहे, जर्मनी सां डॉक्टर साहब जी हिकिड़ी फ्रेंचाइज आहे जर्मन होम्योपैथिक वारनि जी, उते डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे। मेहरापुर में डॉक्टर साहब जे तावन सां हिते इहा फ्रेंचाइज खोली वई ऐं अलहमदिल्ला ان کے چو سال ہلے تو پی تو کافی مریض صحت یاب تھی چکا آن جو مہراپور میں ڈاکٹر صاحب کے 6 سال تھیا ڈاکٹر صاحب ان ٹائم جڑے اچھی کرے فرنچائز اتنے کھول رہی اللہ تعالیٰ کے حکم سے اللہ سائیں کی ذات شفا دن والی ہے تو یہ ہی ہے تو شفا اللہ سائیں ذات ریندی ہے علاج ڈاکٹر کرو ہے کافی اڑا مریض ہیں جے صحت یاب تھیا تم اجے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا 0301-91-8151 ایک کالر لائن سے موجود ہے کال کی طرف ونداسی جے فیس بک ذریعے دوست گڈ ہیں ان کی بھی مہربانی ہے مجھے پرسنل آئی ڈی ہے ADV حاکم علی جسکانی ان سے اِسی وہ لائیو ان وقت ہلے پی شیئر بھی کرے سکو تھا وہ کمنٹس بھی ضرور سوال کرے سکو تھا وہ کمنٹس بھی پروگرام میں ضرور شامل کرنا ہلنداسی ہلوں تھا ایک کال کی طرف کالر لائن سے موجود ہے السلام علیکم
3: وعلیکم السلام
0: سائیں مجھا کیر صاحب پیو گلائے
3: سر محمد سچل کاندھڑو تو گیا
0: خوش آمدید چوں تھا محمد سچل کاندھڑو صاحب کتھا پیو گلائے مجھو سائیں
3: تھری میروا کا سائیں
0: چھا پوچھن چاہیں دو ڈاکٹر صاحب کا مجھا دا
3: سو ایک ریکویسٹ آئے تو مجھے تھوڑا وزن جو کواس ہو دی چکو آئے اتری عمر بھی نہیں آئے انہیں ماں جو کواس ہو ڈاکٹر صاحب کے ماں ریکویسٹ کرنا ہوں تو ماں جو کہ وزن کم کرنے جلائے کرو طریقہ استعمال کرے سکاں دو
0: تو آگ میں بھی کال کہی ہوئی مجھے
3: جی واہ
0: اگ میں بھی تاں کال کہی ہوئی نا
3: ہاں بالکل
0: ڈاکٹر صاحب کے دکھا رہے ہو
3: نہ ڈاکٹر صاحب کے دکھا رہے نہیں
0: خالی مشورے میں چھا تھیندو منجا میٹھا با عمل کبو آ جے دسو نا ہی صحت آ ہی صحت بابت تمہاں جے کو بھی مشورو وٹھو تھا یا جے کو دسو نا ہکڑو دوا تاں جے گھر پیا تھی تاں پیندو کون تے دوا تاں کے اوتے پئی جگہ تے تاں ان کے دسی کرے رزلٹ کون دا وٹی سگو نا مجا سجن خالی مشورہ وٹھی چھڑیندو ہر دفعہ ان جو کو بھی فائدہ نہ ہے ڈاکٹر صاحب کے میں چاہاں تو تاں کے بدھائے تو ٹھیک ہے مجھے بھا باقی چھائے اصل پراپر ان جو علاج موجود ہے بنا سائیڈ افیکٹ جے ٹھیک ہے کو بھی سائیڈ افیکٹ نہ ہے ڈاکٹر صاحب وٹ دوا موجود ہیں روبرو ڈکھارے ونو ہلیا جو ٹریٹمنٹ کرایو پنجو وزن وغیرہ ڈاکٹر صاحب ہر شے چیک کندوا وزن والے جو پنجو وزن چیک کندوا ویٹ کانٹو ڈاکٹر صاحب وٹ پیو قد جے نہ ہے تو قد چیک کندوا وہ مواگین دے تاں کے اے ٹو زیڈ دسیو مجا سجن سائیں ٹھیک ہے مجا سجن سائیں تما ایف ایم بدو ڈاکٹر صاحب کے بدھائے تو مزید روبرو ڈکھارے ونو
1: ایک گال بھی واضح کندہ ہلوں تو اصا وٹ ہومیوپیتھک میں کہڑے بھی علاج کے حوالے سے گال کیوں کہڑے بھی مرض میں جی میڈیسنس میں یہ تھی ہے میڈیکل میں تو پرے کا میڈیکل میں دوائی بدائی ویندی ہے بھائی کھنگ تھو تو فلانو سیرپ پی چھو یا کہڑی تکلیف تھے تو ہی ہومیوپیتھک میں مریض کی ہسٹری ورتی ویندی ہے ان کے قد ان کے بت ان کے کلر ان کی کنڈیشن کے مطابق جو ہے سو ان کی ہیریڈیٹی خاندانی حساب سے ان کے بعد میں جو ہے سو ان جو ٹیسٹس وغیرہ ڈسی کرے پوئی جو ہے سو دوا ڈنی ویندی ہے ریکمنڈ کی ویندی ہے یہ ہرگز دوا بدائی نہ ویندی ہے کہیں بھی پیشنٹ کے اصل پانچ 30 سالن میں یہ گھر ویٹھے کہیں بھی دوا ایون وہ پیشنٹ ہے تو فون تے پوچھے تو پر اصا وٹ کے ہے چوند ہے تو اصل دوا دیو تو ان کے بھی دوا پلانے جی گھر ویٹھے جی نہ ڈیندا ہوں حالانکہ وہ فیس بھی ڈیندا لیکن صرف ہی صرف ان کے کرے جو ان پیشنٹ کے روبرو ڈسن پوندو ہے ایکڑی گال بی گال تا ان جے لائے ظاہر ہے ان جو وجوہات اگے دفعے بھی بدھائیو تو کیڑی وجوہات ہوندی ہیں سو ان کے کرے ادے کے یہی ریکویسٹ ہے تو روبرو دکھارے ونجن بڑی مہربانی
0: پروگرام ہے صحت کی گال چی مہراپور ایف ایم 94 جو آواز تاج سماعت میں پہنچے پی احسان لغاری صاحب مورو خاص سے گڈ ہیں ان کا علاوہ گوٹھ محمد گوٹھ ولیداد خان لنڈ کا محمد صدیق لنڈ پروگرام ادے پی ولی اللہ صدیقی صاحب اصل پروگرام ادے پی کرے جی خاص بھلی کار چون تھا سبھی دوستوں کے جے دوست فیس بک ذریعے اصل سے گڈ ہیں یہ وقت ہے کمرشل بریک جو ہلوں کمرشل بریک کی طرف گڑ گڑ جو بدھ رہو جی مہراپور ایف ایم 94

0: ویلکم ٹو آر لسنرز جی مہراپور ایف ایم 94 کمرشل بریک ہم بعد ایک دفعہ بیہر سبنی تلنن کے بھلی کار پروگرام صحت جی گال جی مہراپور ایف ایم 94 جو ہی آواز سوان جی سماعت انہیں پہنچے پیو اساں جی اسٹوڈیو میں موجود سن جو مشہور و معروف ڈاکٹر منظور حسین میمن صاحب جے کی مختلف بیماریوں بابت جان دے رہا ہیں تو اساں جی پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا 0301-96-8051 پروگرام میں کچھ ویوز ہوں وہ بھی شامل کرنے ہلنداسیں پروفیسر ڈاکٹر منظور حسین محمد صاحب سینئر لیکچرر نواب شاہ ہومیوپیتھک میڈیکل کالج اسپتال نواب شاہ جی کی مختلف بیماریوں بابت جان دے رہا ہیں لائیو کال جو نمبر 0301-96-8051 بدھائی ہلو ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچھر آچر سومر تے صبح جو 10 کھا شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن ایک دوست ہے جے صحت یاب تھی ونن تھا اوے کلینک تے اچا ایندا ہن یا اکثر کرے پروگرام نے مانو کال کرے چوندا ہیں سائیں اسیں میڈیسن وٹھی اسیں ڈاکٹر صاحب کھاں ڈاڈو اساں کے شفا ملی ہے اسیں صحت یاب تھی ویا ہوں ہانے الحمدللہ ٹھیک ہوں ڈاڑی خوشی تھیندی ہے اساں کے جڑے مریض صحت یاب تھی ونن تھا ایں ایک دوست کلینک تے آیو ایں ویوز دی ویو تو الحمدللہ اللہ تعالی جے حکم سان ٹھیک آیا اور کافی جن کا علاج کرایا ہو سو انہیں جا چوت سبھی گجی کرے ریویوز بٹھوں تھا سب تمام بہترین دسو بنا 80% ایکڑو ادے کے رزلٹ ملیو ہے
1: جی سر بالکل
0: تو اڑا جے کے مریض ہن بیچارا الہی کافی دسو پریشان رہن تا ہن ہی ادو بیچے بھی من 6 مہینہ مو نند رہی نہیں دی ظاہر ہے ان کے ایڈی ساری وڈی بیماری جہرے جی اکثر اج فرسٹ ٹائم نہ تھیو ہے جو گمبڑ جا پیشنٹ تو لا علاج تھی جن وری تا وٹا ہو جن اگ میں بھی دڑ ہن دسو
1: جی سر بالکل اسا یہ گل نوٹ کرین دار نہ ہوں
0: پیشنٹ باقی شفا ڈیئن والی اللہ سائیں جی ذات ہے ممکن ہے یہ بھی ہے
1: बिल्कुल असां भी यही गल कंदा आहियूं त शिफ़ा ॾियण रब ताला जो जेको आहे कमु आहे, इहो ज़रूरी न आहे त कहिड़े बि डॉक्टर वटां शिफ़ा मिले। ऐं जेकॾहिं ॿियो हिकिड़ो घणनि मरीज़नि खे हिकिड़ो गुमान हूंदो आहे त भई तव्हां चयो त टे महीना असां ट्रीटमेंट कंदासीं ऐं असां ठीकु थी वेंदासीं, लेकिन ॾिसो असां इहो चवंदा आहियूं त घटि में घटि टे महीना ट्रीटमेंट करायो, पर ॾिसो हुन अधु सिर्फ़ु हिकिड़ो महीनो ट्रीटमेंट कराई त हुनखे 80% फ़र्क़ु यानी
0: रिज़ल्ट मिलियो,
1: रिज़ल्ट मिलियो। पर इहो ज़रूरी न बि आहे, कंहिंखे 4 महीना 5 महीना 6 महीना बि लॻी वेंदा आहिनि, पर उन मां फ़ाइदे जी उमेदु हूंदी आहे। जेकी ॿियो इलाजु आहे उन में सिर्फ़ु फर्स्ट एड आहे या सिर्फ़ु हिकिड़ो टेक आहे, हिन इलाज में टेक न आहे, फर्स्ट एड न आहे, हीउ प्रॉपर ट्रीटमेंट आहे, छाकाणि जो हीउ प्रॉपर हिकिड़ो मुकमल इलाजु आहे। महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में अचे पियो। 0301-91-8-51 असांजो लाइव कॉल जो नंबर। सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। 30 साल डॉक्टर साहिब जो तजुर्बो आहे, जेको 30 साल तजुर्बो रखनि था डॉक्टर साहिबु। 1994-95 खां वठी करे डॉक्टर साहिब हिन फील्ड में आहिनि, जो डॉक्टर साहिब जी शुरूआति इस्लामाबाद खां वठी करे कराची, इस्लामाबाद ऐं हैदराबाद, इन खां अलावा मोरो थियो, नवाबशाह थियो। डॉक्टर साहिब मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहियो आहे ऐं डॉक्टर साहिब जी वॾे में वॾी ख़ासियत इहा आहे त हिकु जर्मन जेकी आहे उनजी फ्रेंचाइज़ आहे, जर्मन होम्योपैथी जे नाले सां जर्मनी जेको मुल्क आहे उन सां वाबस्तगी आहे। ॾिसो जेकी लोकल मेडिसिन आहे या हिकिड़ी फॉरेन जूं जेके मेडिसन आहिनि, जर्मनी जूं जेके दवाऊं आहिनि, ॿाहिरें मुल्क जूं जेके दवाऊं आहिनि, उन्हनि में इहो त ज़रूरु आहे, असीं इन ॻाल्हि खे हर माण्हू तस्लीम करे थो भई राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे रिज़ल्ट जो। डॉक्टर साहिबु असुल में मेडिसिन में हिकिड़ो रिज़ल्ट आहे, मक़सदु इहो आहे त मेडिसिन में रिज़ल्ट आहे, प्रॉपर जेकॾहिं इलाजु थिए थो ऐं जर्मनी जूं दवाऊं आहिनि त अलाह ताला जे हुकुम सां उन्हनि में हिकिड़ी शिफ़ा अलाह से रखी आहे, हिकिड़ो ज़रियो बणिजे थो त अलाह से उन्हनि खे शिफ़ा ॾिए थो। प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि, तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। 0301-91-8-51 डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, हर बीमारी जो इलाजु मौजूदु आहे जेको लाइलाज थी अचे थो। जीअं डॉक्टर साहिबु हिन अधे चयो त ईअं सम्झो त मूंखे गमट वारनि इहो करे छॾियो, लाइलाज करे छॾियो,
1: बिल्कुलु जेको
0: लफ़्ज़ आहे जेके मूं ॿुधाए ॾिसो उन में इहो त उन्हनि ॼणा असांखे लाइलाज करे छॾियो। ऐं हमेशह चवंदो आहियां त कॾहिं बि मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उनजो इलाजु मौजूदु आहे। जर्मन होम्योपैथिक क्लिनिक डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु वटि हलिया, जो कॉलर लाइन ते मौजूदु आहे। डॉक्टर साहिबु तव्हांजे मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं, जारी साहिबु रखंदासीं त कॉल पहिरियां वठूं था। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम सर जी, छा हाल आहे? कुझु
0: दुआ ही अलहमदुलिल्लाह। साईं केरु पियो ॻाल्हाए? जी अदा खानवाण मां केरु पियो ॻाल्हाए?
2: अब्दुल रशीद गाहरो।
0: जी जी गंगरा साहिबु ठीकु आहियो, हुकुम कयो, छा पुछंदा डॉक्टर साहिब खां?
2: नंढड़ो आहे असांजो 8 महीननि जो, हुनखे बुखार नथो छॾे।
0: अच्छा, 8 महीननि जो बुखार, दवा घणो अर्सो थियो अथसि हिनखे?
2: तकरीबन हफ़्तो थी वियो अथसि, खाधो कंडियार में हिन मलेरिया टेस्ट वेस्ट बि करायो पर बुखार हुन
0: सुभाणे ईअं कयो, असुल में शदीद गर्मी आहे, वजह इहा ई आहे, तव्हां ईअं कयो सुभाणे सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं डॉक्टर साहिबु मौजूदु आहे, खानवाण मेहरापुर गॾु पियो आहे, हलिया अचो। ॾिस नंढड़ो आहे न, उनजे लाइ का बि तव्हांखे डॉक्टर साहिब बि वधीक पाण ॿुधे थो, काई माना हिकिड़ी एडवाइस या का बि मेडिसिन या ट्रीटमेंट सजेस्ट न कंदो, छो इहो नंढे ॿार जी नाहे कबी, तंहिंजे करे बहितर आहे हिनखे खयूं हलिया अचोसि। इनशाला अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे, पाण ॿुधो था FM ते ॿुधंदा आहियो, माण्हू अची करे पाण व्यूज़ ॾेई वेंदा आहिनि, ऐं वरी तव्हां बि ईअं ॿिए हफ़्ते फ़ोन करे चवंदो जो 2 ॾींहनि खां पोइ 3 ॾींहनि खां पोइ साईं मां भॼी भॼी बीठुमि पर मुंहिंजो नंढे बुखार न पियो छॾे, हाणे अलहमदुल्ला ठीकु थी वियो आहे।
2: असां सिर्फ़ु
0: जी जी अच्छा पैरालाइज़ थी वियो
2: आहे,
0: वरी कंहिं ॿिए गर्भाती खे मोकिलियो, को भाउ हूंदो, को नंढड़ो हूंदो, को पुटु हूंदो, जेको हूंदो न, या पंहिंजा ॿारा हूंदा, फैमिली वारा अज़ारा अमेरिका खणी ईंदी हुनखे, नंढड़े खे 8 महीननि जो नंढड़ो आहे त उनखे खणी अचोसि, जेको आहे ॾेखारे वञो शुरू भरो। ठीकु आहे साईं, महिरबानी। जी डॉक्टर साहिबु
1: बिल्कुलु नंढड़े ॿार जे हवाले सां पहिरियां बि हिकिड़ो केस त मां उहा ॻाल्हि कई त नंढड़े ॿार खे रूबरू जॾहिं ॾिसबो आहे त पोइ जेको आहे सो अंदाज़ो थींदो आहे, ज़रूरी न आहे त मलेरिया हुजे या को ॿियो हुजे, चेस्ट कंजेक्शन थी सघे थी, एनीमिया थी सघे थी, रत जी कमी थी सघे थी, या जान में को ॿियो इन्फेक्शन थी सघे थो, उहो जॾहिं पेशंट खे रूबरू ॾिसबो त पोइ जेको आहे सो अंदाज़ो थी सघे थो। फ़िलहालु जेकॾहिं बुखार तेज़ आहे त उनखे सवाइ पाणी जी पटी रखण जी ॿियो का बि ट्रीटमेंट न आहे ॾियणी, ऐं इहो बि कोशिशि कजो त पाणी छातीअ ते न अचे, सिर्फ़ु मग़ज़ ते जेको आहे सो पाणी जी पटी रखणु घुरिजे।
0: डॉक्टर साहिबु, अक्सर करे ईअं थींदो आहे त माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि बसि असांजो इते ई कमु थी वञे, भई उहा हूंदी आहे फर्स्ट एड। हाणे साईं जो बि ॼण मूड ईअं त माना हिकिड़ो जेको रेफरेंस ॾिनो त मूंखे फालिज आहे, पैरालाइज आहे, अला साईं तव्हांखे शिफ़ा ॾींदो, तव्हां पाण ई हलिया जो, तव्हां पाण बि जेको आहे डॉक्टर साहिब खां इलाजु करायो, तव्हां वटि पैरालाइज वारा केतिरा जेको आहे पेशंट माना उहो ठीकु थी विया आहिनि। सो अधो अचे थो मां कंडियारो बि वियो आहियां, हेॾे बि वियो आहियां, भई कंडियारो वियो आहे त खानवाण खां जहिड़ो कंडियारो तहिड़ो मेहरापुर, हिकिड़ी फैसिलिटी आहे न त मेहरापुर अञा जेको आहे सम्झा थो नज़दीक हूंदो
1: जी,
0: या हिकिड़ो विच ते ई खणी हुजे को मसलो कोन्हे को, बा ठीकु आहे कोतड़ी कबीर खां सिधो गॾु पियो आहे खानवाण, कोतड़ी कबीर मेहरापुर एॾो को मुफ़ासिलो आहे कोन, 10-12 किलोमीटर खणी हूंदो, 10-12 किलोमीटर खणी हूंदो।
1: बिल्कुलु सही पिया चयो, शिफ़ा जी ॻाल्हि आहे, एतमाद जी ॻाल्हि आहे।
0: हा, सो साईं खे बि तंहिंजे करे चयोसीं नंढड़ो आहे, हुनखे रूबरू ॾेखारे वञो त वधीक हिकिड़ो बहितर थींदो, हिकु वरी वञी इलाजु कराईंदोसि, इनशाला ठीकु थी वेंदो। पर मेन का असल में शायदि गर्मी आहे, गर्मी जी शिदत आहे खणी, हुनखे जेको टेम्परेचर आहे उहो मेनटेन करिणो आहे, ईअं बि थिए थो। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर FM 94, माफ़ु कयो तव्हांजे मौज़ू सवेर असां कटियोसीं हुन मौज़ू खे
1: पंहिंजे। अॼु सभु हिकु ॻाल्हि, असां मौज़ू पंहिंजे फारवनि ते पिए ॻाल्हायोसीं त फारवा जेको आहे सो तमामु घणियुनि बीमारियुनि ते जेको आहे सो लॻनि था, जीअं मां फैटी लिवर जी ॻाल्हि कई या रत जी कमी कंहिंखे आहे उन में जेको आहे सो मादे जी बीमारियुनि में जेको आहे सो काफ़ी फ़ाइदेमंद आहे, प्रोस्टेट ग्लैंड कंहिंजो वधी वञे थो उन में काफ़ी फ़ाइदेमंद आहे, या कंहिंखे UTI इन्फेक्शन थिए थो, गुर्दनि जो इन्फेक्शन थिए थो त उन में काफ़ी पेशाब में जलन आहे उन में फ़ाइदो ॾिए थिए, वधि में वधि छा जो हिन मौसम में खून में गर्मी पैदा थी वेंदी आहे, खून में तपिश पैदा थी वेंदी आहे, वधी वेंदी आहे, जंहिंजे करे अव्हांजा हथ पेर बि सड़ण लॻंदा आहिनि, अखियूं बि सड़ण लॻंदियूं आहिनि, पूरो जिस्म जेको आहे सो सड़ंदो आहे, उन में बि जेको आहे सो फारवा तमामु अक्सीर आहिनि। अहिड़े तरीक़े सां उन कंडीशन में जिन खे वरी डायबिटिक आहे, शुगर आहे, जंहिंजी शुगर वधी वञे थी, त उन्हनि जे लाइ बि फारवा असां जेको ॾिसंदा आहियूं त ईअं बि मानीअ सां गॾु जेको आहे सो फारवा खाई सघो था, ऐं फारवनि जी जेकी जड़ हूंदी आहे उन जो पाउडर करे ऐं उहो खाइण सां बि शुगर जेको आहे सो तमामु घणी कंट्रोल में अची वेंदी आहे। लेकिन फारवा जेको आहे सो को साइड इफ़ेक्ट कोन्हे को, फारवा शुगर जे मरीज़ जे लाइ बहितर, फारवा ब्लड प्रेशर जे मरीज़ जे लाइ बहितर, फारवा मादे जे लाइ मरीज़ जे लाइ बहितर आहिनि, फारवा जिगर जे मरीज़ जे लाइ बहितर आहिनि,

0: हीअ डॉक्टर साहिबु आर एच एम बी इस्लामाबाद होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन आहिनि। गुर्दे में पथरी आहे, पिते में पथरी आहे, कॾहिं बि अव्हांखे मायूस न आहे थियणो। मसाने जी पथरी आहे, हुनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाज कयो वञे थो। संधनि, जोड़नि, गोॾनि जो सूरु, नक, कन, गलो, पुराणो नज़लो, निछो, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फाल जी खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिरी जो वधणु, जिगर, हेपाटाइटिस बी, सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो कामयाब इलाज कयो वञे थो। या जिन जो कदु नथो वधे पियो, जेके ॿार आहिनि हुन जो कदु न आहे वधंदो, उनजो बि इलाजु मौजूदु आहे। जिन जो वज़न वधी वियो आहे, उनजो बि इलाजु मौजूदु आहे। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, 0301-91-8051, 0301-91-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। जेके दोस्त फेसबुक ज़रिए असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि ख़ुश आमदी चऊं था। तमामु बहितरीन दोस्त आहिनि, मौज़ ॿुधंदड़ आहिनि, जेके असां सां गॾु हूंदा आहिनि हमेशह। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, तव्हां कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहिब खां पुछी सघो था। 0301-91-8051 ते प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 तां वञी ख़िदमत में लाइव पेश कयो पियो वञे। मुंहिंजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्कानी अव सां गॾु आहे प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि में प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु। डॉक्टर साहबु, ख़ासि तौर ते गर्मी खां जीअं गर्मी जो बचाउ हिकिड़ो ॿुधायो, इन खां अलावा ॿियूं कहिड़ियूं शयूं गर्मी में इस्तेमालु करणु घुरिजनि असांखे?
1: बिल्कुलु, गर्मी में जेको आहे सो ज़्यादा से ज़्यादा पाणी इस्तेमालु ज़रूरु करणु घुरिजे। पाणी इंसान जी जेको आहे सो तमामु ज़रूरत आहे, ऐं जिस्म में जॾहिं बि हिन गर्मी में तव्हां ॾिसंदो त पसीनो निकिरंदो आहे त जिस्म डिहाइड्रेट थी वेंदो आहे। मां अॻियनि प्रोग्रामनि में बि इहा ई ॻाल्हि कई त इन जे करे जेको आहे सो पाणी तमामु ज़रूरी आहे। जेतिरो थी सघे त पाणी जेको आहे सो तमामु घणो इस्तेमालु करियो, ऐं एतिरो पाणी इस्तेमालु करियो जो ईअं न आहे तव्हांखे उञ लॻे त तव्हां पाणी पियो, तव्हां उञ जो इंतज़ारु न कयो। तव्हां जेको आहे सो पाणी जेको आहे सो वध में वधि जेको आहे सो इस्तेमालु करे सघो था। ऐं जेको आहे सो उनखां अलावा जेके मां जीअं ॻाल्हि कई पाणी जी, उन खां पोइ कची लस्सी करे पियो, उहा अव्हांखे फ़ाइदो ॾींदी। लीमो पाणी करे पियो, लीमो पाणी अव्हांखे फ़ाइदो ॾींदी। स्पंगुर जी दुही हिन मौसम में जेको आहे सो पीअणु घुरिजे, तास तव्हांजी ख़तमु थींदी, जेके ख़ुश्की वग़ैरह लॻंदी। आलू बुखारा जेको फ्रेश आलू बुखारो अचे थो उहो तमामु बहितरु आहे, या जेको ख़ुश्क आलू बुखारो मिलंदो आहे उहो अव्हांखे जेको आहे सो हिन गर्मी में जेको आहे सो तास मारींदो आहे। ऐं जेको मादे जे लाइ अक्सीर आहे, जिगर जे लाइ अक्सीर आहे, फारवा मां पहिरां ॿुधायो त फारवनि जो शरबत, फारवा अव्हां जे लाइ अक्सीर आहे। वंगो जेको आहे सो जंहिंखे कुकंबर बि चवंदा आहियूं त उहो बि तमामु जेको आहे सो अक्सीर आहे, बहितरु आहे, उहो इस्तेमालु करे सघो था। मिठाईअ जो शरबत उहो बि जेको आहे सो तमामु इन में अक्सीर आहे, तमामु बहितरु आहे। थधियूं भाॼियूं इस्तेमालु कयो, बजाए जो तव्हां गोश्त इस्तेमालु कयो था या अहिड़ियूं कोई गरम या जेके बर्गर वग़ैरह इहे शयूं इस्तेमालु कंदा, इन खां साई तूरी हिकिड़ी तमामु थधी भाॼी आहे, तमामु बहितरु आहे। उन में 90% पाणी हूंदो आहे, ऐं हिकिड़ी थधी भाॼियुनि में जेको आहे सो मशहूरु आहे। इन जे करे साई तूरी खाइण सां अव्हांखे बोझ महसूसु कोन थींदो, अव्हांखे जेको आहे सो यानी गर्माइश महसूसु कोन थींदी। इन जे करे जेको आहे सो या हल्कियूं जेके ॿियूं जेको आहे सो सब्ज़ियूं हूंदियूं आहिनि उहे इस्तेमालु करे सघो था। उनखां पोइ ॾींहं में हिन गर्मी में 3-4 दफ़ा वेझणु घुरिजे, ऐं थधा जेको आहे सो लाइट कपिड़ा ऐं नरम कपिड़ा जेको आहे सो कॉटन जा या अहिड़े क़िस्म जा जेके लोन आहे उहा थधी जेको आहे सो रहंदी आहे। इहे थधा कपिड़ा अव्हांखे थधे कलर में लाइट कलर में पाइणु घुरिजे। तेज़ कलर वारा कपिड़ा या जेके थुल्हा कपिड़ा हूंदा आहिनि हिन मौसम में पाइण सां अव्हांखे वधीक गर्मी पैदा थींदी। ऐं अहिड़े तरीक़े सां हिन मौसम में एहतियात कयो त जेको आहे सो बग़ैर कंहिं कम जे ॿाहिरि हरू भरू जेको आहे सो अव्हां न निकिरो। नंढनि ॿारनि जो ख़ासि ख़्यालु कयो ऐं मथो ढके जेको आहे सो निकिरो, कैप जो इस्तेमालु कयो, सनग्लासिस जो इस्तेमालु कयो। हीअ त हिकिड़ियूं आम हिकिड़ियूं लोकल कॉमन शयूं आहिनि जेके हर इंसान खे जेको आहे सो ख़बर पवणु घुरिजे। वॾो क्रेडिट इहो असांजे FM रेडियो खे आहे त हिन प्रोग्राम जे तवसुस खां जेतिरो थी सघंदो आहे त असां इहे जेके आहे सो अवेयरनेस अवाम ताईं पहुचाईंदा आहियूं। इन जे करे असां चवंदा आहियूं त असांजो प्रोग्राम जेको आहे सो अवेयरनेस जे लाइ आहे, चाहे ज़ाहिरी हिकिड़ी कंहिं बीमारियुनि जे करे हुजे या कंहिं नुस्ख़नि जे करे हुजे या चाहे कुझु एहतियाती तदाबीरनि जे करे हुजे। इन जे करे पंहिंजे सिहत जो सिहत हिकु अनमोल आहे, अल्ला ताला जी हिकिड़ी अमानत आहे, अल्ला ताला जे ॾिनल हिकिड़ो तोहफ़ो आहे, उनजो वधि में वधि ख़्यालु करणु घुरिजे। ऐं बीमारी हिकिड़ी जेकॾहिं कुदरत जे तरफ़ां का लॻणी आहे उहा लॻी वञे थी, लेकिन उनखे बीमारी थी वञे त उनजो इलाजु कराइणु सुनत आहे, उनखे मेंटेन करणु असांजो कमु आहे। अहिड़े तरीक़े सां दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा करियो ऐं जेको आहे सो जेके